मित्रांनो, तुम सगळ्याक आईचे कोंकणी कार्यक्रमाक मोगाचे येवकार मागता. आज तुम्ही पहिले ऐकतले मण्णियो आणि तजे सारांश. हे कार्यक्रम प्रस्तुत करतात कारवारचे नागेश अणवेकर. मागीर कोंकणी गाणी प्रसार जातले.

0: पहिले ऐकिया म्हणणीय आणि त्याचे सारांश प्रस्तुत करतात कारवारचे नागेश अणवेकर.
1: आदगती हो भाषेक भूषण. स्वाभाविक जाऊन खंचेही भाषेत या साहित्यांत उल्लणींत वापरचे एक पारंपरिक लोकवेद जनपद पदावळी ते भाषेक अलंकार शोभित रूप दिता. हर भाषेक परंपरागत लोकवेद उतरा ते भाषेचे साहित्य संस्कार आचार विचार राखून दवरचे आणि वड्डोची जबाबदारी मात्र भाषिक जनांक अगदी गरजेची. अनादि कालाच्यान हो परंपरा चालू उरून सुद्धा आयच कार्यावळीत उल्लणीत लोकवेद संबंध पाहिला आदगतियो तरुण पिढीक मनन करचे काम अगदी जरूर. कोंकणी भाषेंतू जायतीतले म्हणण्यो उमाणे बाळगीतू पुढे कालातकूनच चालती आशिले तोंडी साहित्य म्हणून आम्ही ओळखतात. हर धर्म समुदाय पंगडू संस्कृती संस्कार भिन्न बनून रवल्यार सुद्धा तांगेल लोकवेद परंपरा तांगेले अनुकरण आचरण समजावन ताणी वापरतात. तशी जावन हे किती असा तोंडी लोकवेद साहित्य राखून दवरचे वापरचे त्याच्या पक्षा उपयोग घेऊचे खूप महत्वाचं. एक भास नाश जाल्यार एक संस्कृती नष्ट जाता त्याच वर्षी ते भाषेचे अस्मिताय सुद्धा नाश जाता. म्हणून इतिहासकार संशोधनकार उल्लेख करतात ह्या दृष्टीन खंचे भाष नष्ट जाऊ नज ते पुढे योका म्हणजे निर्दिष्ट कार्यावळी सरकारन ठरवला संघ संस्थेनं हातभार देऊन सांभाळून दवरचे खातीर वावर करते राशिले अगदी संतोषाची गजा. आपला मातृभास आवई भास खंचेही असो ती वडोळचे ते साहित्य विस्तार करचे हर भाषाभिमानी साहित्यिक कवी प्रकाशक संघ संस्थेचे होर जबाबदारी असा. नित्य जीवनांत कुटुंबांत उलयतात तोकणाय करतात मनोसंवेदने हास्य श्रृंगार वैचारिक सांस्कृतिक विषया विचार व्यक्त करते उरचे सहज जाऊन असा. त्यांना आमगेले उल्लणींत कळ भी या कळणशी भी सांदर्भिक जाऊन म्हणणीयो आदगतियो वापरतात. त्यांचे उत्तराची गोरसणी स्वाद स्वारस ऐकताले मन फुलता आणि संतोष भोगता सामर्थ्य संभाषणे अगदी जरूरच असा. वेद फाल्स जलकीत गादे फट्टी जायना म्हणजे आदगती अनुभवाची आणि पारंपरिक जाऊन असा. मौल्याधिक जाऊन वांचला वेद शास्त्र सूक्ती पुराण सगळे संत साधू कालाच्या मान्यता देऊन आस्तिक लोकाले हृदयंतू स्थायी जाऊन रबला तितलेही गौरव वाचक अनुभवाची आदगती अजून सुद्धा पुष्टी देऊन आमील मुखार प्रस्तुत करच्याक इष्ट जाता. जेवणा पहिले मीठ उतरा पहिले म्हणण्यो जिब्बेक रुची जावका स्वाद मेळका जाल्यारी रनपांत सारखे मीठ घालल्यारी ते स्वादिष्ट मेळता जेवणा खाणांत रुची मेळता. तशीची आम्ही उलयताना जास्ती आदगतियो उम्माणे वळकरण दिवचे भासाभास उतरा चेन्नईन फुलतले. सपूर नळी छपून बरी मनुष्याने वयर सहज जाऊन देह बुद्धी शक्ती विचारधारा वाढता ते वयाक संबंध अशील विचार सूक्त वेळार प्रकट जाता. बारीक पोर रवलो त्याका ताकती प्रमाणे खाता पिता वय ते सोडून फोर्सेबल कनगिन खावायचे फिवायचे सारखे क्रम जाऊन शकना आणि ताकती प्रमाणे काम वावर करतलो शिवाय चोपून भरल्यारू नळी फुटून वय सारखे तो टिकून राहू शकना. चाकरी केल्यावर भाकरी मेळटा कष्ट पट्टर इष्ट उंटू म्हणजे कन्नड गादे प्रभाव कोंकणी भाषेक लागला. श्रमजीवी या सदा कष्टकन हुमी घडवून जोडतात त्यांक प्रतिफल मिळूक जाय. आळशीपणे दिवस काढले काढताल लोकाले उदाहरण घेऊन हे गादे चालती तसा आणि कन्नडांचा भीतर कै केसार आदरे बाई मसरू रट्टे मुरिदू रोटी तिन्नू दुडितवे दुड्डी न ताई अशी जायतीतले आदगत्य प्रादेशिक वटारांत भिन्न रूपान कोंकणी भाषेवर प्रभाव पडिले उडगास कन दिवचे हई. भाषा सामरस्य कोंडी खै शतक जन्नू टिकून असा अगदी सहज. बिया तक्की भात जैशी करणी

0: तसे भरणी बलिष्ठ पुष्टी भी घाल नाटल्यार दष्टपुष्ट झाड चिगरून पुष्टीदायक फल प्राप्त जाता। तसेची चांग स्वभाव विचार संस्कार सद्गुण बाळपणात आकून शिकून मालगड्या जनांक गौरव देऊन आदर करचेले वडिलांक मान दिवचे मस्त अवश्य सा। वडत गेले त्यान भी हो स्वभाव मुखारू तेंगेले व्यक्तित्व विकसन मानवीय गुण वृद्धी जावचेले मूळ घट्ट जाता। आचार आणि विचारू पुष्टी मेळटले। भांगरा तुराई मेळ्ळे म्हणून देवाल तुराई सोडलो। खंयचेही मनुष्य समाधान संतृप्ती सादगी जीवन चलोसून वयचे मनुष्य धर्म। दुर्बलपण असताना श्रीमंतपण असल्यार भी साबार लोक संसारांत सादगीपणे जीवन चलयतात, तांतू आनंद उल्लास भरपूर मेळटा। हे देवाले देणे प्रमाणे खंयच्याही मनशाक मदगतीन तू श्रीमंतपण आयले म्हणताना तो फाटले सगळे विसरता, घमंडीपणान गर्वान मेरवतलो, गरिबांक निकृष्ट नदरेन पळवून निंदा चपडी मार्गांत बूढ अनाचार करतलो, जाय तितलो लोक आमगेले मध्ये आसतले। अल्पाक ऐश्वर आयले म्हणताना मध्य रात्रींक सत्री धरलो म्हण सांगचे हे विषय बी समर्पक जान महामता जोडून आसा। तशी कर्ण गरीबपण आयले म्हणताना कुगुक ना, श्रीमंतपण आयले म्हणताना फुगुवी न्हय अनुभवाची सांगूक इष्ट पावता। चांबडी सोल्यार बी दमडी निकळना, कंजूस आणि कृपण कपटी धन उरिल्ल्या निमित्तान दुसऱ्या कष्ट दुःखाचे पळू नासतना कोणाकही मदतीक पावना ती, निर्दयी सारखे वागतात। आपणा ताकती प्रमाणे दान धर्म करचे मानव धर्म, ऋण घेता हासू परत करता रोषू, ही आदगती वैल विचारक पुष्टी दिवस जसे असा। समाजात विभिन्न दृष्टिकोन थऱ्यान वागता लोक असतलेत, ऋण दिवचे घेऊचे लपडे पडणात, उदार पैसे घेऊन बिन तोंड दाखयनशी निपुण रवते लोक भरलात, ऋण देऊन तोंड काळे जावचे नका म्हण थंड बसेल बरे म्हणतात, जवील घराचे वाशी मेजलो जावक तितले उपकार उपयोग प्राप्त करून विश्वासांस राबून सुद्धा जीवन मार्ग दाखयलेक स्मरण करनशी फाटले खेपप चाडी निंदा आरोप करप दुर्गुणी जनाले मनस्थिती पळवून वडील लोकाले अनुभवाची म्हणण्यो मित्रद्रोही पळवून लोकवेदांत साबार असतले। कामाक चक्करू जेवणाक हाजर, काम करनाशी बेकार दांडेक आळशी लोकांक समन पाविल आदगती। संसाराचे खंयच्याही काम धंद्यांतू सहाय कष्ट सुखांतू मदत करनशीची मनमानी मार्गान चलतलो या जबाबदारनाशी तिरकट स्वभावाचे लोक दंडपिंड नाश सारखे दिवस काडटले। तांकां लोकचर्ये मायापासो स्वभाव कमीच उरतले। ते गादेक अन्वय जावचे तसले ताट पळोवन जेवचे शेजारी पळोवन घोळचे म्हणतात वडील लोक। तरी सुद्धा त्यांनी समजल्ले मार्गान चलतले अशी दिसना। त्या सांगता तो वजयचे सोन फुंकेल घेतलो, खंयचेही बदलावण जायना तसलो स्वभाव आडतीट मार्ग धरल्यार बरकती पावना म्हणतात। रान फुंकनशी वान फुंकल्यारी सारखे उज्ज जळना रांदप समशुद्ध रितीन सिद्ध करूंक शकनात। हे महत्व आणि सूक्ष्म प्रज्ञ ना जाल्यारी खंयचे करचे कामधंदो सुरळीत जायना, बेकार दांडो गावाक उपद्रव। सामाजिक नैतिक व्यवहारिक प्रज्ञे ना जाल्यारी अब्रू सोडून समाजांत दुर्मार्ग लपडागिरींत शिरकून धांदळ घालतले, जनांक दुखोवन तिरकट मनाचे को परकट बुद्धी अशी घातकी परपोशी लफंगी पळवून सांगील आदगत्य। आळशी बावड्याक हरू विकंड घोड, नीद काढताल्यांक हांतून सोडून दिल तशी, माकडा हाताक माणिक दिल्यार काही प्रयोजन ना म्हणजे तत्व वेगवेगळे म्हणण्यो संदेश आमकां पावयतत उरतात। दिवड धावल्या म्हणून गायंडोळ धावलो, मनशाले ताकती प्रमाणे काम श्रम करूक जाय। दिवड एक सरिसृप प्राणी, तेगेल चमकणी केन्ना रभस जावन उरता। ताका पळोवन गायंडोळ स्पर्धे रावल्यार कितें करतलो, कितें धांवतालो तो, गरुड उबलो म्हणून कावळ उबल्यार कितें कितलो उंच वचू शकतलो। अंधानुकरणे करच चूक न्हय, अनुसरण करताना जरा विचार करका, साधक भादक लक्ष दवन मुखार वयचे संदेश हांगा आसा। तोंडांत वेदांत कार्यावळींत राज्यांत सांगचे भाषण करचे होरोड आचरण मात्र कांय वृद्धी उरना. आपणाल पांय म्हळा कुवाळे कुसला दुसऱ्या पांय म्हळा सासम सोदिता. नाचू कळना तिल्लेंक आंगण वकडो म्हणणी प्रमाणे दुसरे जनांक निंदा चपडी अपहास करताना आपणाल भी दुसरे लोक करतले अशी प्रज्ञ ना जाल्यारी जीवन अनर्थ जातले ताका अवकाश येन्नेशी आमी जागृतपणाने जीवन चलोवका. दूरदृष्टी वेळा महत्व आणि सामरस्य राखून घेऊचे आणि टिकून जगून रपच्याक अनुभव आधारित काणी आदगत्यो पुराण इतिहास ग्रंथांत उल्लेख आशिले भरपूर मार्गदर्शन आमकां मेळता उरतले. शेतमाना वर्सा फाटले वापरणी करचे मण्णी लुप्त जावन ज्यो ते सदां होच उदका पशी हळते उरका जिबे लळते उरका. कोंकणी भाषेचे 40 पंगडा जनाल वापरची शैली भिनभिन आसतले तरी सगळे भरील कणज सारखे फुलून चिगन संदेश जनांक पावका भाषेचे उदरगतीक लोकवेद साहित्य असले बाळगीत उमाणे ओवियो प्रयोग मुखारले दिवसांत चेडचड उपयोग जावचे आणि सगळे जनाल जिबेचर सदा लोळचा म्हण मनापासून इच्छा व्यक्त करता. देव बरे करू.
1: आजपर्यंत मणियो आणि तजे सारांश ऐकले. प्रस्तुत केले कारवारचे नागेश अणवेकर. आता कोंकणी गाणी. ईवी डिसोजा सांगितले गाणी. गीत रचना आणि संगीत दिलात मेलविन डिसोजा.

कोंकणी गाणी ऐकले। हे आशिले आईचे कोंकणी कार्यक्रम मुखारले ब्रेस्त दरांक सांजचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी